0: alternativet i FM, nu er det her ikke megahertz.
1: ಬಾಲಾಲನ್ಸಳಿ ಮಿಹಫ್ತಾಗೆ ಶೋಗ ಫುರತಮಾಲ್ಗೊಂಡು ಹಿಮನಾಲ್ದೇನಿ ಬಾಲಾಲನ್ಸಳಿ ಹಿಂದಿ ಸೀರೀಸ್ ಎಗೆ ಮೌಲೂಮಾತ್ ದ ಫೇಮ್ ಗೇಮ್ ಅಕ್ಕಿ ನೆಟ್ಫ್ಲಿಕ್ಸ್ಗೆ ರಿಲೀಸ್ ಕುರಿ ಇಂಡಿಯಾಗೆ ಡಿಜಿಟಲ್ ಉಫೆದೊಂತಹೋಗೆ ತೆರೆ ಫಾಹಕ್ಕೊಲವೆ ಸೀರೀಸೆ ದೆಹಾಸ್ ಪಾವಿಸ್ವನಹ ರಿಲೀಸ್ ಕುರಿ ಮಿ ಸೀರೀಸ್ ಅಕ್ಕಿ ಬಾಲಿವುಡ್ಗೆ ಮಶೂರು ಕಮ್ಗೆ ಉಜಾಲಾ ದುನಿಯಯ ಏಕೆ ಫಹತುಗು ಫೊರೀಫವ ಆಯಿಲಿ ಹಿದ್ದತಿ ಕಮ ನಫ್ಸಾಣಿ ಅಂದಿರಿ ಕಮ್ಗೆ ಮಚ್ಚ ಕುರಹ ಲಾಫವ ವರ ಫುರಿಹಮ ತಸ್ವೀರೆ ಶ್ರೀ ರಾವೊಲಿಯೆ ಬಿಜೋಯ್ ನಂಬಿಯಾರ್ ಅದಿ ಕರಿಷ್ಮಾ ಕೋಲಿಗೆ ಡೈರೆಕ್ಷನ್ಗೆ ದರ್ಶನ್ ಉಫೆದ್ದಿ ಮಿ ಸೀರೀಸ್ ಬಿನಾಯಿಫವಣಿ ಇಂಡಿಯಾಗೆ ಸಿನಿಮಾಗೆ ಎಮ್ಮೆ ವರುಗದ ಎ ಥರಿಕಮವ್ವ ಮಧುರಿ ಡಿಕ್ಸಿಕ್ಗೆ ವಶಾಗಿಂಗ್
2: ಸೊ ಟೆಲ್ ಮಿ ವಾಟ್ ಇಸ್ ಇಟ್ ಲೈಕ್ ಬೀಯಿಂಗ್ ಅನಾಮಿಕಾ ಆನಂದ್
3: ಐ ಫೀಲ್ ವೆರಿ ಬ್ಲೆಸ್ಡ್ ಐ ಆಮ್ ಜಸ್ಟ್ ಅ ಮಾಮ್ ಅ ವೈಫ್ ಅ ಡಾಟರ್ ಎಕ್ ಸಿಂಪಲ್ ಸಿ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಹೇ ಟಚ್ ವುಡ್ ಕಿಸಿಗೆ ನಜರ್ ನಾ ಲಗೆ
4: Do you know where my mom is?
5: It's been 48 hours since the disappearance of the legendary actress Anamika Anand.
6: Each and every minute is critical here. Unke disappearance ke pehle aap logo ke life mein kya chal raha hai kya nahi chal raha hai? I want to know everything. शारीरिक संबंध कैसे आपके
7: नागपुर के मिडिल क्लास लड़के की ड्रीम गर्ल थी वो शादी का चांस मिल गया क्या लगता है कैसे होंगे रिलेशन
6: काफी क्लोज हो गया आप उनसे तो आपसे वो सब शेयर करती होगी
8: हम लोग सिर्फ वो एक्ट्रेस नहीं थे उससे कहीं ज्यादा थे
9: वो है यही बता दी आई कैन फील सबको ढूंढने की जरूरत है सही जगह
6: इन सब चेहरों के पीछे क्या है हमें यही जानना है कैमरा के आगे कुछ और होता है और कैमरा का सच कुछ और हमें वही सच जानना है
10: Do you think maybe we should tell them about that night?
11: ये stardom एक पल में गायब हो सकती है
12: सारी जिंदगी दूसरों के लिए परफॉर्म करते निकालते हैं कुछ खुद के लिए कुछ करना है
6: जिसने पूरी लाइफ रोज एक नया रोल प्ले किया है वो खुद को कैसे याद रखेगी
13: समटाइम्स आवर ओन फैमिली आर द वंस हु कैन नॉट बी ट्रस्टेड

0: ಮಿ ಸೀರೀಸ್ ಗೆ ಮ್ಯಾಗಣ ವಾಹಕ ಬಿನಾಯ್ಫವಣಿ ದುನಿಯೆಗೆ ಫೆಂವರುಗ ಮಶೂರು ಫಿಲ್ಮೀತರಿ ಅನಾಮಿಕಾ ಆನಂದ್ ಗೆ ದಿರಿಯುಳುಮ್ಗೆ ಮಚ್ಚ. ಅನಾಮಿಕಾಯಕಿ ಆಮುಗೆ ಕುರಿಮತಿಯಗ ಫುರಿಹಮ ಉಫಾವಲಿ ದಿರಿಯುಳುಮಂಗುಳೆ ನಮುನಾಂಗೆನೆ. ನಮ್ಮಸ್ ಕುಲ್ಯಕಂ ಏನ ಗೆಲ್ಲುಮಾಯಕು ಎ ಉಜಾಲಾ ಮೂಣುಮತಿಗೆ ಫಾತುಗವಾ ಅಂದಿರಿ ಸಿರ್ರುತ ಹಾಮವಾಂಫಶ. ಮಿ ವಾಹಕ ಬೆಲುಂತೆರಿನ ಗೆನೆಸ್ತೆನಿ ವರ ತಫಾತು ಗೊತಕ. ಎಫ್ಫರಾತುಂ ಎ ವಗುತು ಹಿಂಗಮುಂದಾ ಫುಲುಹುಂಗೆ ತಹುಗೀಗು ಫೆಣ್ಣೇರು ಅನೆಫರಾತುಂ ಅನಾಮಿಕಾಗೆ ಮಾಜಿಯಾ ಏನಗೆ ದಿರಿರುಂಗೆ ಹಿದ್ದತಿ ಕಫಿನಿಗೆಂದೆ.
1: मैंने अपनी लाइफ में बहुत कुछ अचीव किया है, पर लोगों के लिए मेरी सबसे बड़ी अचीवमेंट है सुपरस्टार अनामिका आनंद का हस्बैंड होना, और शायद यही मेरी पहचान है.
2: छोटे शहर में छोटे सपने देखने वाली अनामिका आज यहां तक पहुंची है सिर्फ मेरा कहा मानकर, और आगे बढ़ने के लिए भी उसे मेरा कहा मानना ही पड़ेगा.
3: अरे प्लीज, ऑल दिस अटेंशन ना, इट्स सो फेक. जस्ट बिकॉज मैं एक सुपरस्टार का बेटा हूं इसका मतलब ये नहीं कि मुझे भी ये सब पसंद है. नो, आई जस्ट वांट टू गेट द हेल आउट ऑफ योर एंड आई विल.
4: दुनिया की हर लड़की मेरी मॉम जैसा बनना चाहती, मैं भी. प्रॉब्लम इज, मैं कितनी भी कोशिश कर लूं, आई कांट बी लाइक हर, द मोस्ट गॉर्जियस सुपरस्टार.
5: मेरी परफेक्ट फैमिली मेरे बारे में क्या सोचती है मैं अच्छी तरह से जानती हूँ, पर मैं ये भी जानती हूँ कि स्टारडम की एक बहुत बड़ी कीमत चुकानी पड़ती है.
0: मैं तहुगी के एम में मुहिम एक कैरेक्टर की एसीपी शोभा त्रिवेदी. ಏನಾಗೆ ಫರುವಾತಿರಿ ತಹುಗೀಗು ಹಾಂಬಣಿ ಅನಾಮಿಕಾಗೆ ದಿರಿಳುಮಕಿ ಎಕಿ ಫರಾಯ್ತೋಗೆ ಕಂಟ್ರೋಲ್ಗೆ ದಶಗೊಯಿಚ್ಚ ಲೆಕ್ಕಂ. ಅನಾಮಿಕಾಗೆ ದಿ ದರಿಂಕಮವಾ ಅಮಾರಾಯ ಅವಿ ಎಕುದಿಂಗೆ ಅಮಿಲ ನಫ್ಸಾನಿ ಹಂಗುರಾಮತಕ್ಕೆಗೆ ಉಳೇರು ಅನಾಮಿಕಾಗೆ ಮಮ್ಮೇಕಿ ಮುಳಿ ಆಯಿಲಾ ಏನಾಗೆ ಬಾರುಗೆ ದಶಗ ಬಾವಂ ಮಸಿಕೆ ಕುರಾಮಿಹೆ. ಮೀಗೇತುರು ಅನಾಮಿಕಾಗೆ ಫಿರಿಮೀಹಾಗೆ ಮಾಲಿ ಒಳುವಾಲುಂತಕ ನಫ್ಸಾನಿ ಗೊತ್ತು ಕುರಾ ಫಿತ್ತುಂತಹಕಿ ಮಿ ಸೀರೀಸ್ಗೆ ಡೊಮೆಸ್ಟಿಕ್ ನುವಬ ವರ ಬೊಡ ಫಾಹಕೊದ್ದೆ ಕಮೆ.